0: clap and smile.
1: Friends, you were just listening to this song. We hope you enjoyed it.
2: Concept and coordination by Dr. R. Meghanathan. Sung by Neha and Children. Recorded by Butty Langlingdo. Produced by Ajit Horo. This song is presented to you by CIET NCERT, New Delhi, India.
3: श्रोताओ, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम क्लैप एंड स्माइल. और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है. तो अब अजीत,
4: उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी
3: कुसुमलता,
4: जगबंधु,
3: चेतना
4: और मंजू जी के साथ विमलेश को आज्ञा दीजिए.
3: नमस्कार.
5: उमंग उमंग उमंग उमंग.
6: ಇದುವರೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉಮಂಗ್ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಪ್ರಾಯೋಜಕರು ಸಿಐಇಟಿ ಹಾಗೂ ಎನ್ಸಿಇಆರ್ಟಿ ನವದೆಹಲಿ.
7: ವಚನ ಬಾನುಲಿ.

0: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಎಫ್ಎಂ 100.6. ವೇಳೆ ಸರಿಯಾಗಿ 8 ಗಂಟೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಹೇ ಅಬ್ ಆಪ್ ಮುನೀಶ್ ಶರ್ಮಾ ಸೇ ಸಂಸದ್ ಮೇ ಆಜ್ ಹುಯಿ ಕಾರ್ಯವಾಹಿ ಕಿ ಸಮೀಕ್ಷಾ ಸುನಿಯೆ ಪಹಲೆ ರಾಜ್ಯಸಭಾ ಲೇಖಕ್ ಹೇ ಪಿಟಿಐ ಭಾಷಾ ಕೆ ಮಾಧವ್ ಚತುರ್ವೇದಿ. ರಾಜ್ಯಸಭಾ ಮೇ ಆಜ್ ಭಿ ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷಾ ಕಾ ಪ್ರಶ್ನ ಪತ್ರ ಲೀಕ್ ಹೋನೆ ಕೆ ಖಿಲಾಫ್ ಪ್ರದರ್ಶನ ಕರ ರಹೇ ಛಾತ್ರೋ ಪರ್ ಪುಲಿಸ್ ದ್ವಾರಾ ಕಥಿತ ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಕಿಯೇ ಜಾನೆ ಕಾ ಮುದ್ದಾ ಛಾಯಾ ರಹಾ ಔರ್ ಇಸೆ ಲೇಕರ್ ವಿಪಕ್ಷ ಕೆ ಹಂಗಾಮೆ ಕೆ ಚಲತೆ ಉಚ್ಚ ಸದನ್ ಕಿ ಕಾರ್ಯವಾಹಿ ದೋ ಬಾರ್ ಕೆ ಸ್ಥಗನ್ ಕೆ ಬಾದ್ ದೋಪಹರ್ 2 ಬಜೆ ದಿನ ಭರ್ ಕೆ ಲಿಯೇ ಸ್ಥಗಿತ ಕರ್ ದಿ ಗಯಿ. ಹಂಗಾಮೆ ಕೆ ಕಾರಣ ಉಚ್ಚ ಸದನ್ ಮೇ ಆಜ್ ಶೂನ್ಯಕಾಲ ಔರ್ ಪ್ರಶ್ನಕಾಲ ನಹೀ ಹೋ ಪಾಯಾ. ಪೂರ್ವಾಹ್ನ 11 ಬಜೆ ಬೈಠಕ್ ಶುರು ಹೋನೆ ಕೆ ಬಾದ್ ಹಂಗಾಮೆ ಕೆ ಕಾರಣ ಇಸೆ ದೋಪಹರ್ 12 ಬಜೆ ತಕ್ ಕೆ ಲಿಯೇ ಸ್ಥಗಿತ ಕರ್ ದಿಯಾ ಗಯಾ. ದೋಪಹರ್ 12 ಬಜೆ ಬೈಠಕ್ ಫಿರ್ ಶುರು ಹೋನೆ ಪರ್ ಭಿ ಸದನ್ ಮೇ ವಹಿ ನಜಾರಾ ದೇಖನೆ ಕೋ ಮಿಲಾ ಔರ್ ಬೈಠಕ್ 2 ಬಜೆ ತಕ್ ಕೆ ಲಿಯೇ ಸ್ಥಗಿತ ಕರ್ ದಿ ಗಯಿ. ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ 2 ಬಜೆ ಭಿ ಹಂಗಾಮಾ ಥಮಾ ನಹೀ ಔರ್ ಉಪಸಭಾಪತಿ ಹರಿವಂಶ್ ನೆ ಏಕ್ ಹಿ ಮಿನಿಟ್ ಕೆ ಭೀತರ್ ಬೈಠಕ್ ಕೋ ದಿನ ಭರ್ ಕೆ ಲಿಯೇ ಸ್ಥಗಿತ ಕರ್ ದಿಯಾ. ದೋ ಬಾರ್ ಕೆ ಸ್ಥಗನ್ ಕೆ ಬಾದ್ ದೋಪಹರ್ 2 ಬಜೆ ಬೈಠಕ್ ಶುರು ಹೋನೆ ಪರ್ ಕಾರ್ಯವಾಹಿ ಸಂಚಾಲಿತ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಆಸನ್ ಪರ್ ಆಯೆ ಉಪಸಭಾಪತಿ ಹರಿವಂಶ್ ನೆ ಸದನ್ ಮೇ ಏಕ್ ವಿಧೇಯಕ್ ಪೇಶ್ ಕರ್ನೆ ಕೋ ಕಹಾ. ಸದನ್ ಕಿ ಸಂಶೋಧಿತ ಕಾರ್ಯಸೂಚಿ ಕೆ ಅನುಸಾರ ಆಜ್ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಕೋ ರಾಷ್ಟ್ರ ಗೌರವ್ ಅಪಮಾನ್ ನಿವಾರಣ ಸಂಶೋಧನ್ ವಿಧೇಯಕ್ 2026 ಪೇಶ್ ಕರ್ನಾ ಥಾ. ಇಸ್ ವಿಧೇಯಕ್ ಮೇ 1971 ಕೆ ಮೂಲ ಅಧಿನಿಯಮ್ ಮೇ ಸಂಶೋಧನ್ ಕಾ ಪ್ರಾವಧಾನ್ ಹೈ. ಇಸ್ ಬೀಚ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಹಿತ ವಿಭಿನ್ನ ವಿಪಕ್ಷಿ ದಲೋ ಕೆ ಸದಸ್ಯ ಅಪನೆ ಸ್ಥಾನೋ ಪರ್ ಖಡೆ ಹೋಕರ್ ನಾರೇಬಾಜಿ ಔರ್ ಶೋರ್ಗುಲ್ ಕರ್ನೆ ಲಗೆ. ವಿರೋಧ ಕರ್ ರಹೆ ಸದಸ್ಯೋ ಕೋ ಶಾಂತ ಕರಾನೆ ಕಾ ಪ್ರಯಾಸ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ಹರಿವಂಶ್ ನೆ ಕಹಾ ಕಿ ಆಪ್ ಜಾನ್ತೆ ಹೈ ಕಿ ಸದನ್ ಮೇ ಆಜ್ ಜೋ ಭಿ ಕಾಮಕಾಜ್ ಸೂಚಿಬದ್ಧ ಹೈ ಉಸಿ ಪರ್ ಆಪ್ ಬಾತ್ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೈ. ಉನ್ಹೋನೆ ಸದಸ್ಯೋ ಸೆ ಕಹಾ ಕಿ ವೇ ಯದಿ ಇಸಿ ಪ್ರಕಾರ ಕಾ ವ್ಯವಹಾರ ಕರ್ತೆ ರಹೆ ತೋ ಫಿರ್ ಸದನ್ ಕೈಸೆ ಚಲಾಯಾ ಜಾ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಉನ್ಹೋನೆ ವಿಪಕ್ಷಿ ಸದಸ್ಯೋ ಸೆ ಅಪನೆ ಸ್ಥಾನೋ ಪರ್ ಬೈಠನೆ ಔರ್ ಸದನ್ ಮೇ ಚರ್ಚಾ ಶುರು ಕರ್ನೆ ಕಿ ಅಪೀಲ್ ಕಿ. ಶ್ರೀ ಹರಿವಂಶ್ ನೆ ಕಹಾ ಕಿ ಸದನ್ ಮೇ ಚರ್ಚಾ ಕೆ ಲಿಯೇ ಪ್ರಕ್ರಿಯಾಓ ಕೆ ನಿಯಮ ಆಪ್ನೆ ಹಿ ಬನಾಯೆ ಹೈ ಉನ್ ನಿಯಮೋ ಔರ್ ಪ್ರಕ್ರಿಯಾಓ ಕಾ ಪಾಲನ್ ಕರ್ನೆ ದೀಜಿಯೇ. ಉನ್ಹೋನೆ ಕಹಾ ಕಿ ಸದಸ್ಯ ಯದಿ ಕಿಸಿ ವಿಷಯ ಪರ್ ಚರ್ಚಾ ಕೆ ಲಿಯೇ ಸಭಾಪತಿ ಸೆ ಅನುಮತಿ ಚಾಹತೆ ಹೈ ತೋ ಇಸ್ಕೆ ಲಿಯೇ ಭಿ ನಿಯಮೋ ಮೇ ಪ್ರಾವಧಾನ್ ದಿಯೇ ಗಯೆ ಹೈ. ಉಪಸಭಾಪತಿ ನೆ ಹಂಗಾಮಾ ಕರ್ ರಹೆ ಸದಸ್ಯೋ ಸೆ ಕಹಾ ಕಿ ವೇ ಸದನ್ ಮೇ ನಿರ್ಧಾರಿತ ಕಾಮಕಾಜ್ ಹೋನೆ ದೇ ಔರ್ ಸದನ್ ಕಿ ಮರ್ಯಾದಾ ಕಾ ಪಾಲನ್ ಕಿಯಾ ಜಾನಾ ಚಾಹಿಯೇ. ಉನ್ಹೋನೆ ವಿಪಕ್ಷಿ ಸದಸ್ಯೋ ಸೆ ಕಹಾ ಕಿ ಯದಿ ಆಪ್ ಇಸಿ ತರಹ ಸೆ ಅಪನೆ ಸ್ಥಾನೋ ಪರ್ ಖಡೆ ಹೋಕರ್ ಶೋರ್ ಗುಲ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ ತೋ ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಹೈ ಕಿ ಆಪ್ ಚಾಹತೆ ನಹೀ ಕಿ ಸದನ್ ಮೇ ಕಾಮಕಾಜ್ ಹೋ. ಹರಿವಂಶ್ ಜಿಸ್ ಸಮಯ ಅಪೀಲ್ ಕರ್ ರಹೆ ಥೇ ಉಸ್ ಸಮಯ ವಿಪಕ್ಷಿ ಸದಸ್ಯ ಅಪನೆ ಸ್ಥಾನೋ ಪರ್ ಖಡೆ ಹೋಕರ್ ನಾರೇಬಾಜಿ ಔರ್ ಹಂಗಾಮಾ ಕರ್ ರಹೆ ಥೇ. ಇಸ್ ದೌರಾನ್ ಸತ್ತಾ ಪಕ್ಷ ಕೆ ಕೈ ಸದಸ್ಯೋ ಕೋ ಭಿ ಅಪನೆ ಸ್ಥಾನೋ ಪರ್ ಖಡೆ ಹೋಕರ್ ವಿಪಕ್ಷಿ ಸದಸ್ಯೋ ಕಾ ವಿರೋಧ ಕರ್ತೆ ದೇಖಾ ಗಯಾ. ಸದನ್ ಮೇ ಹಂಗಾಮಾ ಥಮತೆ ನ ದೇಖ್ ಉಪಸಭಾಪತಿ ನೆ ಮಹಜ್ 1 ಮಿನಿಟ್ ಕೆ ಭೀತರ್ ಹಿ ಬೈಠಕ್ ಕೋ ಪೂರೆ ದಿನ ಕೆ ಲಿಯೇ ಸ್ಥಗಿತ ಕರ್ ದಿಯಾ. ಇಸ್ಸೆ ಪಹಲೆ ಸುಬಹ 11 ಬಜೆ ಬೈಠಕ್ ಶುರು ಹೋನೆ ಪರ್ ಸಭಾಪತಿ ಸಿಪಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ನೆ ಸದನ್ ಕೆ ನೇತಾ ಪ್ರತಿಪಕ್ಷ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಕೆ ಜನ್ಮದಿನ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ದೇತೆ ಹುಯೆ ಉನ್ಹೆ ಪೂರೆ ಸದನ್ ಕಿ ಓರ್ ಸೆ ಶುಭಕಾಮನಾಯೆ ದಿ ಔರ್ ಉನ್ಕೆ ದೀರ್ಘ ಸ್ವಸ್ಥ ಔರ್ ಖುಷಹಾಲ್ ಜೀವನ್ ಕಿ ಕಾಮನಾ ಕಿ. ಶ್ರೀ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ನೆ ಕಹಾ ಮುಝೆ ವಿಶ್ವಾಸ ಹೈ ಕಿ ಉನ್ಕಾ ನೇತೃತ್ವ ಯುವಾಓ ಔರ್ ನೇತಾಓ ಕೆ ಲಿಯೇ ಸಂವಿಧಾನ್ ಲೋಕತಂತ್ರ ಔರ್ ದೇಶ್ ಕಿ ಅಖಂಡತಾ ಕೆ ಪ್ರತಿ ಭರೋಸಾ ರಖನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಪ್ರೇರಣಾಸ್ಪದ ಮಿಸಾಲ್ ಬನೆಗಾ. ಜಿಸ್ ಸಮಯ ಸಭಾಪತಿ ಉನ್ನೆ ಜನ್ಮದಿನ ಕಿ ಬಧಾಯಿ ದೇ ರಹೆ ಥೆ ಉಸಿ ಸಮಯ ಶ್ರೀ ಖರ್ಗೆ ಅಪನೆ ಸ್ಥಾನ ಪರ್ ಖಡೆ ಹುಯೆ ಔರ್ ಉನ್ಹೋನೆ ಹಾತ್ ಜೋಡ್ಕರ್ ಸಭಿ ಸದಸ್ಯೋ ಕಾ ಅಭಿವಾದನ್ ಕಿಯಾ ಔರ್ ಆಭಾರ್ ವ್ಯಕ್ತ ಕಿಯಾ. ಸದನ್ ಕೆ ನೇತಾ ಜೆ ಪಿ ನಡ್ಡಾ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಂಸದೀಯ ದಲ್ ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ತಥಾ ಅನ್ಯ ನೇತಾಓ ನೆ ಮೇಜೆ ಥಪಥಪಾಕರ್ ಶ್ರೀ ಖರ್ಗೆ ಕೋ ಬಧಾಯಿ ದಿ. ಉನ್ಹೋನೆ ಸದಸ್ಯೋ ಕೋ ಸೂಚಿತ ಕಿಯಾ ಕಿ ಸಂಸದ್ ಟಿವಿ ಪರ್ ಸದಸ್ಯೋ ಕೆ ಜನ್ಮದಿನ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ನಿಯಮಿತ ತೌರ್ ಪರ್ ದಿ ಜಾತಿ ಹೈ. ಶ್ರೀ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ನೆ ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಏವಂ ಪರಿವಾರ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಿ ಜಗತ್ ಪ್ರಕಾಶ್ ನಡ್ಡಾ ಕೋ ಭುವನೇಶ್ವರ್ ಕೆ ಅಖಿಲ್ ಭಾರತೀಯ ಆಯುರ್ವಿಜ್ಞಾನ್ ಸಂಸ್ಥಾನ್ ಮೇ ಏಕ್ ಸದನ್ ಕೋ ಏಕ್ ಸದಸ್ಯ ಕೋ ನಿಯುಕ್ತ ಕರ್ನೆ ಸಂಬಂಧಿ ಪ್ರಸ್ತಾವ ಕೋ ಪೇಶ್ ಕರ್ನೆ ಕಿ ಅನುಮತಿ ದಿ. ಶ್ರೀ ನಡ್ಡಾ ನೆ ಪ್ರಸ್ತಾವ ರಖತೆ ಹುಯೆ ಕಹಾ ಕಿ ಏಮ್ಸ್ ಅಧಿನಿಯಮ್ ಕೆ ತಹತ್ ಸದನ್ ಕೆ ಕಿಸಿ ಭಿ ಸದಸ್ಯ ಕೋ ಏಮ್ಸ್ ಭುವನೇಶ್ವರ್ ಮೇ ನಿಯುಕ್ತ ಕರ್ನೆ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಸಭಾಪತಿ ಕೋ ಅಧಿಕೃತ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ವೋ ಪ್ರಸ್ತಾವ ಪೇಶ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ. ಉನ್ಹೋನೆ ಕಹಾ ಕಿ ಮಮತಾ ಮೋಹನ್ತಾ ಕೆ 2 ಅಪ್ರೈಲ್ 2026 ಕೋ ಸೇವಾ ನಿವೃತ್ತ ಹೋನೆ ಕೆ ಬಾದ್ ಏಮ್ಸ್ ಭುವನೇಶ್ವರ್ ಮೇ ಯೇ ರಿಕ್ತಿ ಬನಿ ಹುಯಿ ಥಿ. सदन ने इस प्रस्ताव को ध्वनिमत से मंजूरी दे दी। सदन ने संसदीय कार्य राज्य मंत्री एल मुरुगन द्वारा पेश किए गए प्रस्ताव को भी ध्वनिमत से मंजूरी दी। इस प्रस्ताव में संविधान 129वां संशोधन विधेयक 2024 और संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2024 संबंधी संयुक्त समिति में उच्च सदन की सदस्य सागरिका घोष और मनमोहन सामल को सदस्य बनाने का प्रावधान है। सभापति ने सदन को सूचित किया कि मनोनीत सदस्य पीटी उषा ने ग्लासगो में होने वाले राष्ट्रमंडल खेलों में भारतीय दल का नेतृत्व करने के अपने दायित्व को पूरा करने के मकसद से इस सत्र में 20 जुलाई से 4 अगस्त तक अनुपस्थित रहने की अनुमति मांगी है। सदन ने उन्हें इसकी अनुमति दे दी। बाद में श्री खरगे ने कुछ कहना चाहा और सभापति ने उन्हें अपनी बात रखने की अनुमति दी। श्री खरगे ने कहा कि नीट पेपर लीक को लेकर कल राजधानी में प्रदर्शन कर रहे छात्रों पर पुलिस ने बल प्रयोग किया जो उचित नहीं है। उन्होंने आरोप लगाया कि प्रदर्शनकारी छात्रों पर लाठीचार्ज किया गया और पुलिस ने आंसू गैस के गोले भी छोड़े। उनकी बात अभी पूरी भी नहीं हुई थी कि सत्ता पक्ष के सदस्यों ने आपत्ति जताते हुए नारेबाजी शुरू कर दी। इस पर विपक्षी सदस्यों ने भी हंगामा शुरू कर दिया। सदन में हंगामे को देखते हुए सभापति राधाकृष्णन ने कार्यवाही दोपहर 12 बजे तक के लिए स्थगित कर दी और शून्यकाल नहीं हो पाया। 12 बजे बैठक शुरू होने पर शोरगुल के बीच ही राज्यसभा के महासचिव पीसी मोदी ने लोकसभा का एक संदेश सदन में पढ़कर सुनाया। उन्होंने सदन को बताया कि लोकसभा ने कल अपनी बैठक में एक प्रस्ताव पारित कर राज्यसभा से लाभ के पद संबंधी संयुक्त समिति में 2 सदस्यों के निर्वाचन की सिफारिश की है। संसद का मॉनसून सत्र कल से शुरू हुआ था और नीट पेपर लीक सहित विभिन्न मुद्दों पर हंगामे के कारण कल भी सदन में कोई महत्वपूर्ण विधायी कामकाज नहीं हो पाया था। लीजिए अब सुनिए लोकसभा में हुई कार्रवाई की समीक्षा। लेखक हैं यूनिवार्ता के वरिष्ठ पत्रकार मोहम्मद आजाद और वाचिका हैं जया भारती।
2: नीट पेपर लीक तथा अन्य मुद्दों को लेकर विपक्ष का हंगामा आज दूसरे दिन भी जारी रहा, जिसके कारण लोकसभा की कार्यवाही दिनभर के लिए स्थगित कर दी गई। 2 बार के स्थगन के बाद दोपहर 2 बजे पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया ने हंगामे के बीच सदन की कार्यवाही शुरू करते हुए नियम 377 के तहत सदस्यों से अपने विषय सदन के पटल पर रखने को कहा तो विपक्षी दलों के सदस्य नारेबाजी करते हुए सदन के बीचों बीच आ गए। श्री सैकिया ने हंगामा कर रहे सदस्यों से कहा कि आप लगातार दूसरे दिन सदन के बीच आकर कार्यवाही बाधित कर रहे हैं, जिससे सदन का कामकाज प्रभावित हो रहा है। उन्होंने कई बार सदस्यों से सदन की कार्यवाही चलाने में सहयोग करने की अपील की, लेकिन हंगामा थमने के बजाय और तेज हो गया, जिसके बाद उन्होंने सदन की कार्यवाही दिन भर के लिए स्थगित कर दी। इससे पहले सुबह 11 बजे अध्यक्ष ओम बिरला ने जैसे ही सदन की कार्यवाही शुरू की तो कांग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, एसपी तथा अन्य विपक्षी दलों ने सदस्य नीट पेपर लीक और अन्य मुद्दों को लेकर नारेबाजी करने लगे। श्री बिरला ने प्रश्नकाल चलने देने में सदस्यों से सहयोग की अपील करते हुए कहा कि प्रश्नकाल सदस्यों के लिए सरकार से जवाब मांगने का महत्वपूर्ण अवसर होता है, लेकिन हंगामा जारी रहने पर उन्होंने सदन की कार्यवाही दोपहर 12 बजे तक के लिए स्थगित कर दी। 12 बजे बैठक फिर से शुरू हुई तो विपक्षी सदस्य तख्तियां और बैनर लेकर सदन के बीचों बीच पहुंच गए और नारेबाजी जारी रखी। पीठासीन अधिकारी संध्या राय ने हंगामे के बीच आवश्यक विधायी दस्तावेज सदन के पटल पर रखवाए और सदस्यों से अपने अपने स्थान पर लौटकर शून्यकाल चलने देने की अपील की। उन्होंने कहा कि शून्यकाल में सदस्यों को अपने क्षेत्रों की समस्याएं उठाने का अवसर मिलता है और पूरा देश सदन की कार्यवाही देख रहा है। इसके बावजूद विपक्षी सदस्यों ने हंगामा जारी रखा, जिसके कारण सदन की कार्यवाही अपराह्न 2 बजे तक के लिए स्थगित करनी पड़ी। केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन ने लोकसभा में एक सवाल के लिखित जवाब में कहा कि भारत के संविधान की 7वीं अनुसूची की राज्य सूची के संदर्भ में पंचायत स्थानीय सरकार होने के कारण राज्य का विषय है। पंचायतों को राज्यों के पंचायती राज अधिनियमों के अंतर्गत स्थापित और संचालित किया जाना चाहिए। संविधान के प्रावधानों के अधीन रहते हुए राज्यों ने अपने अलग अलग पंचायती राज अधिनियम बनाए हैं। उन्होंने कहा कि जमीनी स्तर पर लोकतंत्र को सुदृढ़ बनाने में स्थानीय सरकारों की भूमिका का आकलन करने के लिए मंत्रालय ने फरवरी 2025 में राज्यों में पंचायतों को अंतरण की स्थिति एक सांकेतिक साक्ष्य आधारित रैंकिंग 2024 नामक शीर्षक से रिपोर्ट जारी की है। उन्होंने कहा कि स्थानीय स्वशासन को सुदृढ़ करने और पंचायती राज संस्थाओं में अधिक स्वायत्तता, जवाबदेही और क्षमता सुनिश्चित करने के लिए मंत्रालय ने संशोधित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान की केंद्रीय प्रायोजित योजना को वित्तीय वर्ष 2022-23 से लागू किया है। इसका उद्देश्य निर्वाचित प्रतिनिधियों और अन्य हितधारकों को नेतृत्व क्षमता विकसित करने के लिए प्रशिक्षण प्रदान करके पंचायती राज संस्थाओं का समर्थन करना है, जिससे ग्राम पंचायतें सभी राज्यों, संघ, राज्य क्षेत्रों में प्रभावी ढंग से कार्य कर सके। गृह राज्य मंत्री नित्यानंद राय ने एक लिखित जवाब में लोकसभा में कहा कि 10 इंटीग्रेटेड चेक पोस्ट पर लैंड पोर्ट मैनेजमेंट सिस्टम यानी कि विनिमय चालू कर दिया गया है। इसमें त्रिपुरा के अगरतला और श्रीमंतपुर, असम के दारंगा और सुतरकंडी, उत्तर प्रदेश के रुपईडीहा, बिहार के रक्सौल और जोगबनी, पश्चिम बंगाल के पेट्रोपोल, मेघालय के डाउकी और पंजाब के अटारी में ICP शुरू किया गया है। लैंड पोर्ट मैनेजमेंट सिस्टम को यूनिफाइड लॉजिस्टिक प्लेटफॉर्म, सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय और गुड्स एंड सर्विस सिस्टम के साथ जोड़ा गया है। लैंड पोर्ट मैनेजमेंट सिस्टम को मजबूत और भविष्य की सभी एकीकृत जांच चौकियों पर कार्यप्रणाली के प्रबंधन के लिए एक डिजिटल प्लेटफॉर्म के रूप में विकसित किया गया है। केंद्रीय भारी उद्योग राज्य मंत्री भूपति राजू श्रीनिवास वर्मा ने एक सवाल के लिखित जवाब में कहा कि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अपनी व्यावसायिक आवश्यकताओं, बाजार की संभावनाओं तथा प्रौद्योगिकी विकास को ध्यान में रखते हुए समय समय पर अपने विनिर्माण सुविधाओं का आधुनिकीकरण, प्रौद्योगिकी उन्नयन तथा क्षमता संवर्धन करता है। वित्त वर्ष 2025-26 के दौरान कंपनी ने अपनी सुविधाओं के विस्तार, आधुनिकीकरण तथा क्षमता संवर्धन के लिए 671 करोड़ रुपए का पूंजीगत व्यय किया है। उन्होंने बताया कि BHEL ने नाभिकीय ऊर्जा, रक्षा एवं एयरोस्पेस तथा नवीकरणीय ऊर्जा